मन की मळे रे मन नाची रे उठे नयन पछी तो रहे ना कोई खटको। अरे होय शरमाळी तो ये बने न कराळी अने वाते रे करे लटको। तारो लटको मटको दई दे तानिया तारा चल।